ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोई पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे दर गहमान पंचे सोह है दर राजान पंचा

नमस्तंगा निके, नमस्तंगा पूते, नमस्तंगा जूपे, नमस्तंग नरकर्मे, नमस्तंग नरपरमे, नमस्तंग नरदेशे, नमस्तंग नरपेशे, नमस्तंग नरनामे, नमस्तंग नरकामे, नमस्तंग नरताते, नमस्तंग नरकाते।